जी हा साईं, मुंहिंजा प्रोग्राम रोशन सुबह में असांजो अॼु जो सवालु आहे त पाकिस्तान जो क़ौमी गुल चमेली आहे पर हुनखे ॿियो कहिड़ो नालो सॾियो वेंदो आहे। अव्हांखे ॿुधाइणो आहे असांखे इन सवाल जो जवाबु त पाकिस्तान जो क़ौमी गुल चमेली आहे हुनखे ॿिए कहिड़े नाले सां सॾियो वेंदो आहे। त समय वरी असां हलंदासीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ ऐं कमर्शल ब्रेक जी तरफ़, वरी वापसि ईंदासीं कॾहिं बि न वञिजो।

दोस्त व्यूज तव्हां ते पहुचाईंदासीं जेके मौजूदु आहिनि, छो जो जेको माण्हू सिहतमंद थी वेंदो आहे यकीननि उहो हुन जी बि हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे, उहे पाण बि चवंदा आहिनि त असांखे अलाह ताला जे तरफ़ां हिकिड़ी शिफ़ा मिली आहे, त जीअं ॿियनि खे अवां इहो नोट करायो ॿुधायो त जीअं असांखे उहो असांजो मैसेज ॿियनि ताईं पहुचे त उहे बि जेको आहे सो उन मां फ़ाइदो हासिलु कनि। ऐं अचो त उन जा व्यूज़ ॿुधूं था। सम्झां थो डॉक्टर साहिबु, असां वटि उहो जेको आहे त असुल में पियल आहे हुन ते नेट ते पियल आहे, एफ बी ते पियल आहे, इन जे करे उहो इंटरनेट सिलो जे करे मसालो पेश अचे पियो। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि, मालूमात ॾेई रहिया आहिनि। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था 0301-91-8-51 0301-91-8-51।